0: अस्सलाम वालेकुम लोधी के मेगाहर्ट्ज दिवे एफएम अमीगढ़ी के ट्यून कॉल लैंड पे मैं हूं तेरे नवारंग उफावर वागुत कोल कंगे दमु एहुं तेरिंगे होबु मुगे मियादु के शो या एकी गबाद दो खोल यार गन शो दा महमूद एहुं तेरिंगे होबु मि शो और में मियादु 11 के 30 सिंह महा में कोरिया गेंदर शो का बैवर वाम बेनो ऑफर है तकुम पीएस में ऐप में दर को मैसेज करो मुंदाणी डीएफएम 91 मि पेज मैसेज कोल दे मम्मी कोलो गुलाल देना ना नोट कोला बैवरिंगे तेरे गुरु तुम है बैवर ना गुलाल मुंदारे में गिना अद तक मैसेज कोला बैवरिया का या गेम फुर्सत लिप गेंदा ಮೇದುಗೆ ಶೋ ಇಸ್ ಫ್ರೆಶ್ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇವ್ವಾಲ್ದೇನೆ ವರ ರೀತಿ ಅಮಿಲ್ಲರಾಗೆ ಲವ್ ಲವ್ ಎಫ್ ಬದ್ದಲು ಕೊಲ್ಲ ಅಣ್ಣ ಮಿಯದುಗೆ ಶೋಗೆ ಕುರಿಯನ್ ಹುರಿ ಲವ ತಕ ಎಹುನ್ ತೆರಿನ ಎಹುನ್ ತೆರಿಂಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ತಕ ಮೆಸೇಜ್ ತಕ ಆಯ್ಕೆ ಮೆಸೇಜ್ ತಕ್ಕೆ ಬೋಣೆ ಮಾಮ ಮೆಸೇಜಸ್ ಕೊಲ್ಲವೇನು ಮೆಸೇಜ್ ಅಕುನ್ ಲವೇ ಅಡು ಹಾಲಂಬೇನು ಚಿಕ್ಕಂಬವಾಣ ಮೇ ಫುರ್ಸತ್ತೆ ಸೋಣ್ಣ ಡಿ ಎಫ್ ಎಮ್ 91 ಮಿ ಪೇಜ್ ಮೆಸೇಜ್ ಕಾಯ್ಕಿ ಗಾಡು ಹಾಲಂಬೇನು ವಾಣೂನಿ ಹಾಸ ಕೊಲ್ಲಂಬೇನು ಆ ಫರಾತುಗ ನಂತ ವಿಸ್ಲೀಲ ಫೋನ್ ವಾಲ್ದೇನೆ ಏರ ಮಿಕೊಳಂಗೆ ಮೆಸೇಜ್ ಚೆಕ್ ಯಾಲ್ದಿಫ ಎಲವಜ ಹಾಲ್ದೇನೆ
1: ದಿವೆ ಎಫ್ಎಂಗೆ ಕೊಮ್ಮೆ ಗಡಿಯರೆಗೆ ಫೆಷನ್ ಮಿಸ್ ದಿವೆ ಅಮಿಲ್ಲರಾಗಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು.

0: ಫರ್ಬದಮತಿಗೆ ಹಿಗ್ಯಾಂ ಸರಹದೆ ದಕ್ಕಾದೆ ಮಿ ವಾಹಕಾಗ ಫೆನ್ನಣಿ ಜೀವತಾಕ ದೇಮಿಗೆ ಗೊಸ್ಫಾವ ನುರಕ್ಕಾದಿರಿ ಆಯಲಿ ದುಷ್ಮಣ್ ಕಮೆಗೆ ತೆರೆಯ ಫೆತೆ ದಿಜುವಾಣಿಗೆ ವಾಹಕ ಆಯಲಿ ಆದ ಕಾದತಕ ಕವ್ಯಾತವ್ಗೆ ಕಸ್ತುರ್ತವ್ಗೆ ತೆರೆಂಗ್ ಉಫೆದೆ ಲೋಯಬಿಗೆ ಸಬಬುಂ ದೇಆಯಿಲಾಗೆ ಮುಳಿ ನಿಜಾಮ್ ಹಲಾಕುಗೆಂದ ಹಿಸಾಬ ಕಂಕಂದೆ ಲೋಬಿ ಹೋದಮ ಕುರಾ ಮಸಕ್ಕದುಗ ಎಮಿಹುಣ ಜೆಹಿಣಿ ಅಮಿಲ ಆಯಿಲಾಯ ಮುಳಿ ಮುಜ್ತಮ ದೆಕೊಳತ್ತೆದುವ
1: मेरा नाम सर बुलंद है, शायद मुदस्सिर ने कभी जिक्र किया हो मेरा आपसे।
0: मी रेटिंग्स के गोतुंग मी लिस्टों के एमे कुरी गोले एंगु फेतुंग जंजीरे नंग एकानिवेस एकाविस एपिसोडों हाथर से ते कमीले नवरे की नवीस यूट्यूब का लिप फावे अधि एवरेज को कम में एपिसोड का 12.7 मिलियन व्यूज लिपुनो दोस्त के वेस्तिया हम न्यूज रिपोर्ट को फवागत का अमी रेटिंग्स रिकॉर्ड तो मुगुराली ड्रामा है
1: असली आइडेंटिटी आपके क्या है ये छुपा कर रखेंगे तो बेहतर होगा आपके लिए आपको यकीन दिलाता हूँ आप मुझ पर उतना ही भरोसा कर सकती हैं जितना मुदस्सिर पर करती थी
2: कहाँ है मुदस्सिर
3: जब तो याद आए
0: ಮಿದ್ವಸರ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಡ್ರಾಮಾತಕ ಲೋಬಿಕುರ ಎಮ್ಮೆಗಿನ ಮೀಹುಂ ಏಕ ಕೊಣಿಕಕ ಮೆಸೇಜ್ ಕೋ ವಾಹಕ ದಕ್ಕಮುದ ಡ್ರಾಮಾಯಕಿ ಹಮ್ ಟಿವಿಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದುವ ಹೆಗ್ಗೆರೆ ಅಶಿತ್ ಜಹಾರ್ ದಕ್ಕ